आए, तू आपे वेख विकसदा अपनी वध्याए, हर तुगो बार किस नाही तू सच्चा साए, तू आपे आप वरतदा सबनी ही थाए, हर किसै त्याव।

जियो पिंड सब रास तुम्हारी, तेरा जोर गोपाला जियो, सदा सदा तू है सुखदाई, निव निव लागा तेरी पाई, कार कमावा जे तुझ पावा, जा तू दे दयाला जियो, प्रभ तुम ते लेना तू मेरा गहना, जो तू दे सोई सुख सहना, जिथे रखे बेकुंठ सिथाई, तू सबना के प्रतपाला जियो, सिमर सिमर नानक सुख पाया, आठ पहर तेरे गुण गाया, सगल मनोरथ पूरा।

गुरमुख बूझे अकथ कहावे, सच्चे ठाकुर साचो पावे, नानक सच कहे बेनंती, सच मिले गुण गावणिया।

सुखदाता सेवन सुख पायन गुरमत मन वसावनिया औ वारी जियो वारी सुख सह समाज लगावनिया जो हर सेवे थे सदा सोहे शोभा सुर सुहावनिया रहाओ सबको तेरा भगत कहाए से भगत तेरे मन पाए सत बाणी तुदे सलाहन रंग राते भगत करावनिया सबको सच्चे हर जियो तेरा गुरमुख मिले ता चूके फेरा जा तुद पावे ता नाए रचावे तू आपे नाउ जपावनिया गुरमती हर मन वसाया हरख सोग सब मोह गवाया इक्कस क्यों लिव लागी सधी हर नाम मन वसावनिया भगत रंग राते सदा तेरे चाए नौ निज नाम वख्या मन आए पूरे पाग सतगुर पाया सब दे मेल मिलावनिया तू दयाल सदा सुखदाता तू आपे मेले गुरमुख जाता तू आपे देवे नाम वडाई नाम रते सुख पावनिया सदा सदा साचे तुद सलाही गुरमुख जाता दूजा को नाही एक सो मन रहा समाए मन मने मन है मिलावनिया गुरमुख होवे सो साला है साचे ठाकुर वे परवाहे नानक नाम वसे।

जियो अति निर्मल जप हर हर हर मन माचे राम मेरा मन तन बेद लियो हर साचे जी काल के मुख जगत सब ग्रस्या गुरु सतगुर के बचन हर हम बाचे रहाओ जिनको प्रीत नाही हर सेती ते साकत मूड नर काचे तिनको जन्म मरण अत पारी विच विष्टा मर मर पाचे तुम दयाल शरण प्रतपालक मोको दीजे दान हर हम जाचे हर के दास दास हम कीचे मन निरत करे करनाचे आपे साहा वडे प्रभ स्वामी हम बन जा रहे हैं ताचे मेरा मन तन जी।

हर कथा सुने से तनवंत दिसे जुग माही, तिनको सब निवे अनदिन पूज कराही, सहजे गुण रवे साचे मन माही, पूरे सतगुर शब्द सुनाया।

सबदे सुहावे ता पत पावे, दीपक देह उजारे, सुन सखी सहेली साच सहेली साचे के गुण सारे, सतगुर मेली ता फिर रावी, बिगसी अमृत बाणी, नानक सा तन